कर कृपा कृपाल आपे बख्श लै सदा सदा जपी तेरा नाम सतगुर पाए पै विसर नाही दाता अपना नाम देहो गुण गावा दिन रात नानक चाओ एहो सतनाम